ताली ताकत जमी ताकत ताली ताकत जमी ताकत झाला आमचं ताकत जगी ताकत ताजे गेले तू ताक नाक ताक जमी ताक नाक नाक जमी ताक नाक नाक जमी ताक नाक नाक जम तारी ता जग तारी ता जन जाने को तारी ता तारी गेले ताक तारी ता जग तारी ता जन जाने को तारी ता तारी गेले जम तारी